वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

जे प्रसा तू प्रगट संसार तिस प्रभु को मूल ना मनो विसार। जे प्रसा तेरा प्रताप रे मन मूर्त ताको जाप। जे प्रसा तेरे कार्ज पूरे तिसे जान मन सदा हजूरे। जे प्रसा तू पावे साच रे मन मेरे तू ता शिवराज। जे प्रसा सबकी गत

ते बुद्ध आखे दानव आखे देव आखे सुर नर मुंजन सेव केते आखे आखन पाहे केते कह कह उठ उठ जाहे।